0: ਸਾਹ ਸੇ ಬೈ ಲವತಾಕಿ ನುಣಿಮೆ ವಾಹಕತಕ್ಕೆ ಎ ವಾಹಕತ ಮಿಹಾರು ಆ ಅಡಕ ಆ ರೂಹಕಾಯ ಎ ಫೋರಿಯಾ ಎ ಜೋಶ್ ಗೆಂಗುಸ್ತಿನಿ ಮುಳಿಂ ಎಹೆನ್ ದುನಿಯಕ
1: दिवाळी ऐसा क्या वाईट तू जाऊन उठन बिटन लावून ये की तू तेरे भाई के राडे नहीं देख तू इधर कच्चे तू
0: हाँ वो अदे रिमिक्स की बदले नो एक हम को लवे के नस्ते आ देरु में को में हो मत वही के मिंदर दे जहार रिपीट अंगार दो हो गेरे दिहे जहार अदे बुद्ध दो हो गेरे बार जहार
2: नॉक नॉक तेरा बाप पाया
3: वर्जन 2.0
4: Version 2.0
5: Divi hi ekam ungenesteni
6: Viral Wife
0: Eki goikutu magpul vishwa lavataka Eki chart tauge emme top lavataka Adi minunas eki platform tauge emme viral lavata
6: Viral Vibe
7: Komme hafta agives Aditya dohoge mendur fa deej jahairu repeat homa dohoge regandu igar jahairu adi angar dohoge mendamu bahar jahairu
5: Viral Vibe hama ekani modi heki megahertz divi fm
8: hema behige alamata
9: hungau
8: ರೋಗಾಜೆಹೋ
9: ಕೆಸ್ಸುಂ
8: ಲೋರೆವು
9: ಹಮುಗ ಅರಬ್ ಬಿಹಿತ ಕೆನ್ನಗುಂ
8: ಆಮಕ ಬಿಹಿತ ಫುರಿತಮ ನಗಾಣಿ ಮೂನ ಕಾರುಗ ಎಫ್ಒ ಮೇಮತಿ ಬುರಕಶಿ ಅತುಗ ಅದಿ ಎಫ್ಒ ಫ್ಯಾಗ
9: ಹಿಮ ಬಿಹಿಗೆ ಅಲಾಮಾತೆ ಫೆಡಿ ಜನಮ ಲಸ್ನು ಕುರವ ಸಿಹಿ ಫರುವ ಹೋದವ